श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर. रामकृष्ण हरी. सुख ही मानसिक अवस्था आहे, ती लावून घेणं आपल्याच हातात आहे. तुम्ही जितके स्वतःला सुखी समजाल तितकेच तुम्ही सुखी राहाल. ह्या जगात जगायचं म्हणजे स्वतःला कित्येक नियमात बांधावं लागतं. बाकी माणसाने स्वतःच्या मनासारखं जगावं हे सर्व फक्त म्हणण्यापुरतं असतं. हो, तरी देखील इतरांच्या गोष्टींचा स्वतःवर परिणाम होऊ द्यायचा की नाही हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असतं. म्हणून अशा बाबतीत स्वतःच्या दुःखासाठी इतरांना दोष देण्याचा काही अर्थ नसतो. सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजेत. हा आग्रह माणसाच्या सर्व दुःखांना कारणीभूत असतो. रामकृष्ण हरी. शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM. Always heart touching.

नमस्कार श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत. शुभदिन आयोरेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज 16 ऑगस्ट हा दिवस स्मृती साहित्य आणि हास्याचा सुरेख संगम मानला जातो. जागतिक विनोद दिन. आजचा दिवस जगात हास्याचा आणि आनंदाचा संदेश देण्यासाठी साजरा केला जातो. रोजच्या धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या आयुष्यात खळखळून हसणं आणि इतरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणं हेच निरोगी आरोग्याचं रहस्य आहे. स्वातंत्र्य दिनानंतरचा निवांत रविवार. कालच्या 15 ऑगस्टच्या देशभक्तीपर सोहळ्यानंतर आजचा रविवार हा कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी, आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि वीकेंडचा आनंद घेण्यासाठी अत्यंत सुंदर दिवस आहे. आज भारताच्या राजकीय आणि आध्यात्मिक इतिहासातील दोन युगपुरुषांचा स्मृती दिन आणि बॉलिवूडच्या लोकप्रिय कलाकारांचा वाढदिवस आहे. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी. भारताचे माजी पंतप्रधान, अष्टपैलू वक्ते, थोर कवी आणि अत्यंत आदरणीय नेते अटल बिहारी वाजपेयी यांचा आज स्मृती दिन. 2018 मध्ये आजच्याच दिवशी त्यांनी जगाचा निरोप घेतला होता. त्यांनी आपल्या अद्भुत वक्तृत्वानं आणि हार नाही मानूंगा, रार नाही ठाणूंगा या कवितांनी संपूर्ण जगाला प्रेरित केलं. स्वामी रामकृष्ण परमहंस, थोर आध्यात्मिक विचारवंत, संत आणि स्वामी विवेकानंदांचे गुरु स्वामी रामकृष्ण परमहंस यांचा आज स्मृती दिन. त्यांनी जगाला सर्व धर्म समभाव आणि मानवी सेवेचा महान मार्ग दाखवला. सैफ अली खान आणि मनीषा कोयराला. बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते सैफ अली खान आणि अभिनयाची जादू दाखवणाऱ्या गुणी अभिनेत्री मनीषा कोयराला या दोघांचाही आज वाढदिवस आहे. आजचा मनभावन सुविचार. छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता. बाधाएं आती है आए, बाधाएं आती है आए, घिरे प्रलय की घोर घटाएं, कदम मिलाकर चलना होगा. हा विचार शिकवतो की मनात कधीही संकुचितपणा आणू नका. संकट कितीही मोठी असो, एकत्र राहून धैर्याने सामना केला तर विजय निश्चित असतो. आणि आजची बोधकथा. एकदा एका गावात एक अतिशय ज्ञानी आणि आनंदी वृद्ध गृहस्थ राहत होते. परिस्थिती कितीही कठीण असो, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य कधीच मावळत नसे. गावातील एक तरुण मुलगा रोज त्यांना बघायचा. एक दिवस त्या तरुणानं न राहून विचारलं, काका मी तुम्हाला रोज पाहतो, तुमचं वय झालंय, घरात अडचणी आहेत, तरीसुद्धा तुम्ही नेहमी एवढे खळखळून कसे असू शकता, तुमच्या आनंदाचं रहस्य काय? ते वृद्ध गृहस्थ शांत हसले आणि म्हणाले, बाळा जेव्हा मी सकाळी उठतो तेव्हा माझ्यासमोर दोन पर्याय असतात, आजचा दिवस उदास राहून जगायचा की हसतमुखाने आनंदाने जगायचा. मी दररोज सकाळी हसण्याचा आणि आनंद राहण्याचा पर्याय निवडतो. दुःखाचं कारण शोधत बसलो तर आयुष्य कमी पडेल, पण आनंदाचे छोटे छोटे क्षण सामावून घेतले तर प्रत्येक दिवस उत्सव बनेल. आजच्या जागतिक विनोद दिनाच्या निमित्ताने ही गोष्ट आपल्याला खूप मोठा संदेश देते. आनंद हा बाहेर कुठल्या वस्तू किंवा पैशात नसतो, तर तो आपल्या मनाच्या निवडीवर असतो. आजच्या रविवारी स्वतःही हसा आणि इतरांच्या चेहऱ्यावर सुद्धा हास्य फुलवा. 16 ऑगस्टचा हा रविवार आपल्याला खूप सुंदर शिकवण देतोय. अटलजींची कविता आपल्याला संकटात खंबीर राहायला शिकवते, तर रामकृष्ण परमहंस आपल्याला प्रत्येकात देव पाहायला शिकवतात. तेव्हा आज छोटासा संकल्प करूया. आठवडाभराचा सर्व ताणतणाव बाजूला ठेवूया, कुटुंबासोबत गप्पा मारूया, मित्रांना फोन करून जुने विनोद आठवून खळखळून हसूया. चला तर मग आजच्या शुभदिन आयोरे मध्ये इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत.

0: दिल से सुनो, दिल से सुनाओ, रेडियो 1 भावन 90.8 FM, अलवेज हार्ट टची।
1: ऑगस्ट श्रीराम समर्थ। नामाशिवाय कशानेही खरे समाधान नाही। मनुष्य चूक करतो आणि देवा क्षमा कर म्हणतो, पण पुन्हा पुन्हा चुका करीतच राहतो, हे काही योग्य नव्हे। अशाने काही त्याचा देव क्षमा करणार नाही। देवा क्षमा कर हे म्हणणे इतके सहज होऊन बसले आहे की त्याचा अर्थच आपल्या ध्यानात येत नाही। तो जर ध्यानात येत असता तर मनुष्य त्या चुका पुन्हा पुन्हा न करता। अशा रीतीने आपण आपल्या बुद्धीच्या बळावर परमेश्वराला फसवू शकणार नाही। बुद्धीच्या जोरावर जर आपण माणसालाही फसवू शकत नाही तर परमेश्वर कसा फसेल। आपण आपल्या बुद्धीच्या जोरावर परमेश्वराची प्राप्ती करून घेऊ असे म्हणणे कदापिही योग्य होणार नाही। तेव्हा शरणागतीशिवाय मार्ग नाही ते तुम्ही करा। समाधान काही परिस्थितीवर अवलंबून नाही। कितीही पुराणे वाचली, ग्रंथ मुखोद्गत केले, प्रवचनं ऐकली तरी मनाला समाधान लाभणार नाही। त्याप्रमाणे थोडे तरी आचरण केले पाहिजे, नामात राहिले पाहिजे। नामाशिवाय इतर कोणत्याही गोष्टीने पूर्तता येऊ शकत नाही। नामाशिवाय खरे समाधान मिळणार नाही। तेव्हा तुम्ही भगवंताला अनन्य भावाने शरण जाऊन त्याचे नाम आवडीने आणि सतत घ्या। एक गरीब वारकरी पंढरपूरला चालला होता। मोठ्या कष्टाने तो पायी चालला होता। वाटेत एक रेल्वेचे फाटक लागले, ते बंद होते म्हणून तो थांबला। इतक्यात तिथे एक मोटार येऊन उभी राहिली। आत एक मोठा श्रीमंत माणूस बसला होता, तोही पंढरपूरला चालला होता। वारकरीच्या मनात आले, देवा तुझी एवढी निस्सीम भक्ती मी करतो, परंतु माझी ही दशा आणि हा लबाड व्यापारी याला मात्र तू सर्व ऐश्वर देऊन आरामात पंढरपूरची यात्रा घडवतोस, काय तुझा हा न्याय। एवढ्यात मोटारीचे दार उघडून दोन नोकरांनी त्या श्रीमंत माणसाचे हात आपल्या खांद्यावर घेऊन त्याला खाली उतरवले। तो पांगळा होता। वारकऱ्याने विचार केला, पांगळाहून आरामात पंढरपूरला जाण्यापेक्षा गरिबीत पायी जाणे बरे। आपल्याजवळ जे नाही ते ज्याच्यापाशी आहे तो सुखी असला पाहिजे हे आपण धरून चालतो, पण तसा तो नसतो। त्याचे दुःख आपल्याला माहीत नसते आणि तो स्वतःला जर सुखी समजत असेल तर तो दारूच्या मधाप्रमाणे मत समजावा। आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानणे हाच विषयाची पकड ढिली करायचा उपाय आहे। आपली परिस्थिती ही परमात्म्याच्या इच्छेने आली आहे असे आपण म्हणूया। असे जर आपण केले तर दुःखाचा आणि सुखाचा आवेग कमी होईल। ज्याचे समाधान भगवंतावर अवलंबून आहे त्याचे समाधान कोणत्याही परिस्थितीमध्ये टिकेल। ज्या

0: श्रोते हो, आपण ऐकत आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या, कायदा इतिहास आणि वारसा नियोजन यांचा रंजक प्रवास. जगप्रसिद्ध व्यक्तींची मृत्यूपत्रे, ऐतिहासिक घटना, गाजलेले न्याय निर्णय आणि त्यातून मिळणारे महत्वाचे कायदेशीर धडे हे घेऊन आपण दर आठवड्याला भेटणार आहोत ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांना. महेंद्रजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर.
1: नमस्कार.
0: श्रोत्यांनो, या आठवड्याची गोष्ट एप्रिल 1945. इतिहासातील सर्वाधिक वादग्रस्त व्यक्तींपैकी एक असलेला ऍडॉल्फ हिटलरजी, दुसरं महायुद्ध संपण्याच्या उंबरठ्यावर होतं. हिटलरचं साम्राज्य कोसळत होतं आणि अशा परिस्थितीत बर्लिन मधील भूमिगत बंकर मध्ये मृत्यूच्या अवघ्या काही तास आधी हिटलरने दोन महत्वाचे दस्तऐवज तयार केले. एक म्हणजे त्याचं वैयक्तिक मृत्यूपत्र आणि दुसरं राजकीय मृत्यूपत्र. विशेष म्हणजे मृत्यूपत्र तयार करण्याच्या काही तास आधीच त्याने आपली अनेक वर्षापासूनची मैत्रीण इव्हा ब्राऊनशी विवाह केला होता. मृत्यूपत्र बनल्यानंतर शत्रूच्या हातात सापडू नये म्हणून दोघांनीही आत्महत्या केली. हिटलरच्या वैयक्तिक मृत्यूपत्रात त्याच्या मालमत्तेबाबत सूचना देण्यात आल्या होत्या, तर राजकीय मृत्यूपत्रात त्याने आपल्या राजकीय विचारांची नोंद केली होती. या दोन स्वतंत्र दस्तऐवजामुळे इतिहासकार आणि कायदेतज्ञ आजही या प्रकरणांचा अभ्यास करतात. यातून एक महत्वाचा धडा मिळतो बरं का, व्यक्ती कितीही प्रभावशाली असो, जीवनाच्या शेवटच्या टप्प्यावर आपल्या इच्छांची आणि मालमत्तेची कायदेशीर नोंद करून ठेवण्याची गरज सर्वांनाच वाटते. सर, मृत्यूपत्रात मालमत्तेबरोबरच वैयक्तिक इच्छा किंवा संदेश सुद्धा लिहिता येतो का?
1: निःसंशयपणे असं करता येऊ शकतं. मृत्यूपत्रात मालमत्तेच्या वाटपाबरोबरच काही वैयक्तिक इच्छा, अंत्यसंस्कारांबाबतच्या सूचना किंवा कुटुंबियांसाठी संदेशही नमूद करता येतात. मात्र अशा वैयक्तिक इच्छांमुळे मालमत्तेच्या कायदेशीर वाटपाच्या तरतुदीमध्ये संदिग्धता किंवा विरोधाभास निर्माण होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असते.
0: क्या बात आहे. श्रोत्यांनो, पुन्हा भेटूया नवीन गोष्टीसह आणि नव्या कायदेशीर धड्यासह ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्या बरोबर गोष्टी मृत्यूपत्रांच्या. संपर्क लीगल शील्ड 7385-340-454.

0: सर्वानुभूती भगवत दर्शन।
1: मानव मात्राचा जीवितादर्श आहे, मानव मात्राचा जीवन उद्देश आहे सर्वानुभूती भगवत दर्शन। पण तुम्ही जर त्याला सर्व वस्तूंमध्ये पाहू शकणार नाही, तर निदान जी व्यक्ती तुम्हाला अत्यंत आवडते तिच्यात प्रथम त्याला बघा, त्यानंतर मग आणखी एका व्यक्तीत त्याला बघण्याचा प्रयत्न करा। अशा पद्धतीने पुढे चला। आत्म्यासमोर अनंत जीवन पडलेलं आहे, वाटेल तितका काळ लागू द्या, अपरंपार चिकाटी धरून प्रयत्न करा, तुमचं उद्दिष्ट सिद्ध होईलच। ईश उपनिषदात म्हटल्याप्रमाणे तो स्वरूपापासून कदापिही च्युत न होणारा एक आणि मनापेक्षाही अधिक वेगवान आहे। विषयांना प्रकाशित करणारी इंद्रिय त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत, त्याला प्रकाशित करू शकत नाहीत, कारण तो त्यांच्या आधीच विद्यमान आहे, आधीचाच प्रकाशमान आहे। त्याच्या सत्तेनंच हिरण्यगर्भ सर्व जीवांना त्यांची त्यांची कर्मफळ देत असतो। तो गतिमान आहे, तो स्थिरही आहे, तो दूर आहे, तो जवळही आहे, तो सर्वांच्या आत आहे आणि तो सर्वांच्या बाहेरही आहे। तो सर्वात सर्वत्र ओतप्रोत भरून आहे, सर्व काही त्यातच अधिष्ठित आहे। जो समस्त भूतांना आत्म्यामध्ये बघतो आणि आत्म्याला समस्त भूतांमध्ये बघतो, तो त्या सर्वात्म दर्शनाकारणे कुणाचीही घृणा करत नाही, कुणापासूनही स्वतःला वेगळं करू इच्छित नाही। त्याचं आत्मदर्शन कधीही खंड पावत नाही। जेव्हा समस्त जीवन आणि समस्त विश्व ह्या आत्म्यामध्येच दिसू लागतं, तेव्हाच जीवनाचं आणि विश्वाचं रहस्य कळलं असं म्हणता येईल। ज्याच्या दिव्य चक्षूंना सर्वच भूत आत्माच दिसतात, त्याला कसला मोह पडणं शक्य आहे? सर्व विश्वभर एकच एक आनंदमय आत्मा ज्याच्या प्रत्ययाला येतो, त्याला शोक कसला? हे सर्व जीवांचं, सर्व पदार्थांचं एकत्व हा वेदांताचा आणखी एक महत्वाचा विषय आहे। आपण पुढे बघूच की आपल्या समस्त दुःखांचं एकमेव कारण अज्ञानच होय असं वेदांत सप्रमाण सिद्ध करून दाखवतो। आणि अज्ञान म्हणजेच ही बहुत्वाची जाणीव, ही नानात्वाची जाणीव। माणसा माणसात भेद आहे, जाती जातीत भेद आहे, चंद्रात आणि पृथ्वीत भेद आहे, अणुअणूत भेद आहे अशी जाणीव। ह्या असल्या जाणीवेतून, या भेदबोधातूनच सगळी दुःख जन्मतात। वेदांत म्हणतो की हा भेद वस्तुतः अस्तित्वातच नाही, तो खरा नाही, तो केवळ आपल्याला भासतो इतकंच। तो वरवरचा आहे, वस्तूंच्या अंतस्थली, वस्तूंच्या गाभ्यात अभेदच विद्यमान आहे। हे वरवर भासणारं नानात्व भेदून तुम्ही जर आत शिराल, तर तुम्हाला आढळून येईल की माणसा माणसात, जाती जातीत, उच्च आणि नीच यांच्यात, गरीब आणि श्रीमंत यांच्यात, देवात आणि मानवात, मानवात आणि पशुत एकत्व विद्यमान आहे, सर्वात अभेद आहे। तुम्ही जर पुरेसे आत शिरू शकाल, तर सर्व काही त्या एकाचीच भिन्न भिन्न रूप असल्याचं तुम्हाला दिसून येईल। आणि जो हे एकत्व बघू शकतो, त्याला कशानंही भुरळ पडायची नाही, मोह मग त्याला कधीच झपाटू शकत नाही। आणि खरोखर त्याला मग काय बरं होऊ शकेल? त्याने सर्व वस्तूंचं खरं स्वरूप जाणलं असतं, सर्व वस्तूंचं रहस्य जाणलेलं असतं, त्याला मग आणखी दुःख कसलं? त्याला कशाविषयी वासना असणं शक्य आहे? वस्तुमात्रातील सत्याचा मागोवा घेत घेत तो भगवंतांपर्यंत पोचलेला असतो। आणि तो भगवंत कसा? तो ह्या सर्व वस्तूंचं केंद्र आहे, सर्व वस्तूंमागील एकत्व आहे, नित्य सत, नित्य चित आणि नित्य आनंद आहे। तिथे जन्म मृत्यू, आधी व्याधी, दुःख दैन्य, शोक अशांती या कशाचाच रिघाव नाही। तिथे आहे पूर्ण अद्वैत, पूर्ण आनंद। कारण त्यानं मग कोणासाठी शोक करावा? त्या सत्याचा, त्या अखंड सच्चिदानंदाचा लाभ झाल्यानंतर मग मृत्यू नाही, कष्ट नाहीत, कुणासाठी शोक करणं नाही, कुणाबद्दल दुःख होणं नाही। तो प्रभू सर्वत्र ओतप्रोत भरून आहे, तो शुद्ध आहे, तो निराकार आहे, विदेही आहे, निष्कलंक आहे, तो पवित्र आहे, निष्पाप आहे, तोच ज्ञाता आहे, तो मनाचा नियंता आहे, सर्वात श्रेष्ठ आहे, तो महान कवी आहे, तो स्वयंभू आहे, तोच सर्वांच्या मनःकामना पुरवणारा आहे। अज्ञानातून निर्माण झालेल्या या अविद्यामय जगाला परमार्थ सत्य समजून, ब्रह्मासारखं सत्य समजून जे त्याची आराधना करतात, तेच अंधारात चास पडतात आणि जे उभा जन्म या जगालाच खिळून बसतात, या जगापेक्षा उच्च किंवा श्रेष्ठ ज्यांना कधीच काही दिसत नाही ते तर आणखीच घन अंधकारात पिचतात. पण ज्याला या प्रकृतीचं रहस्य, तिचं खरं दैवी स्वरूप अवगत झालं आहे, या प्रकृतीच्या सहाय्यानं जो या प्रकृती पलीकडील त्या दैवी प्रकृतीचं चिंतन करतो तो मृत्यूच्याही पलीकडे जातो आणि त्या दैवी प्रकृतीच्या सहाय्यानं तो अमृत उपभोगतो. हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापहितं मुखं तत्त्वं पूषन्न पावृणु सत्यधर्माय दृष्टये तेजो यत्ते रूपं कल्याणतमं तत्ते पश्यामि योऽसावसौ पुरुषः सोऽहं अस्मि. हे सूर्यदेवा, तू आपल्या सोनेरी बिंबानं सत्य झाकून टाकलं आहेस, ते आवरण तू दूर कर की जेणेकरून सत्याकांक्षी अशा मला ते सत्य दिसू शकेल. तुझ्या मागे दडलेलं सत्य मी जाणलंय, तुझ्या किरणांचा खरा अर्थ, त्यांचं खरं स्वरूप मी जाणलंय, तुझा महिमा मी जाणलाय, तुझा मंगलमय परमरमणीय रूप मी पाहिलंय. तुझ्यामध्ये जो पुरुष आहे तोच माझ्यामध्ये आहे, मीच तो आहे.

0: बात आता करता तू बोलना होता खरखाती मातलं माणूसनं जगणं हे सत्यशे जलमले येणं तृष्णाभये आई सत्यशे दुःख हाई सत्यशे तसं मरण येणं आहे बी सत्यशे तू बिनकामना सवाल काढी फेकात बिनकामना सवालसना उत्तरे स्थायी कोणताच फायदा नाही लोभलाभ नाही तो माणूसना मेंदू गनमन फिरवणाऱ्या आणि हजारो साल ब्रह्माली जाणाऱ्या बिनकामना सवालीसले तू बात कर आणि माणूसना ध्यान म्हणले शहाणं बनाव शील समयशिनी नीतिमान कराना परवासमा बहु ज्ञान थई परोपकार थई माणसेसले कसं जगो हाई तू शिकाड दुखले बिडानं आणि दुखशे लढानं हाई तू शिकाड तू बोल ना दुःख आहे सत्यशे आणि हरेक सजीवना जिंदगीमा ते यावशे त्याबय दुःख सत्य दुःख समुदय सत्य दुःख निरोध सत्य दुःख निरोध रस्ता सत्य त्यांना रस्ता तूच दखाडात दुःख म्हणजे नाही ना पाडा बुद्ध निरखा दुःखवरच बोलतस अशी बी टीका जाई तूवर नाही ते बा तथागता तू निरख दुःखच उगायत बटना नाही ते तेनवरला जालिम रस्ता बी सांगत घ्या जग बनल शे आन आन आन रेणू थाई परमाणू थाई हाऊ विज्ञान आत्यना सोद हिग्स बोसान गणेशना तू 2500 सालना पहिले सांगा आणि जगनी बठ्ठी रचना सांगा गुंता आपला तपना बयवर झगडणा आणि भिडणा निसर्गशे तसं तू शोधी काढ शरीरले थकाडणाऱ्या आज लोंगनं भोंगय पण ज्ञानी तपेचर्या गुंता जो झिजाड तुनी शरीर तो तुनी सेवा गुंता पा शिष्य भगत तुना जोगे ठाण मांडी वरतात पण तुले माहीत होतं शरीर मजार आन नाही म्हणशीन ताकात नाही ताकात नाही म्हणशीन तपेचर्यानी बैकटी नाही जीव थारे नाही शरीरले त्रास व्हावय तुले नदीनं पाणी पेवा बाजत कितल्या कठीण कया उठण्यात फपुटा चढेल शरीरले वडत वडत हिली जाणं पडणं नदीना काठे ताकात बिगर तू इथला गलेपते की तुले वाटणं जीवच इंगी जाई या पलमा शरीरमाई फपुटाचाही भरेल शरीर ली थकेल हरेल जाडना बुंदाले टेकी बटना तू आणि सुजाता उनी खिरली सनी वन देवताले देवा गुंता तिले वाटणं तू वन देवताच तिने दान करी तुले खीर सरद्दा थाई खीर खावाना बाजत तुले उनी तरतरी आणि तू मध्यम रस्तानी घोसना कई रिकामं खिरणं भांड तू दिनं फेकी नदी मजार उलटा दिशाताई आणि मनोमन ठाणं माले ज्ञान भेटा अशीन ते फेकेल भांड पाणी ना वय ती संगट वय येणार नाही भांड गायब जाय तसा तू दिठाई थाई मागे फिरणा ज्ञान भेटाना गुंता ठाणी सन आणि आशा पोटे बोधी जाडना खाले तू मांडी मारी पालती पदमासन ध्यान लाई डोयालाई लिनी तू शपथ ज्ञान लेवानी बुद्धत्व प्राप्तीनी आते हो गायवी घडो गायवी उलथा पालत हो कितली बी योच संकटे कितला बी तरी बुद्धत्व भेटा बिगार उठान नाही असा निर्धार तुना तुनी मन बैठक तुनी ध्यान तपेचर्या टप्पा टप्पा थई वाढे लागणारी एक मई दुसरा मजार जाणारी ज्ञानना टोककडे एक मई दुसरा मजार जाणारी ज्ञानना टोककडे
1: रेडिओ मन भावन 90.8 FM always half touching.

0: विद्यावाणी, आपण ऐकत आहात विद्यावाणी, आपलं विद्यापीठ, आपला रेडिओ, फक्त 107.4
1: 107.4 FM वर तुम्ही ऐकत आहात विद्यावाणी सामुदायिक रेडिओचे कार्यक्रम. श्रोतो, प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद. हा कार्यक्रम स्वराज संस्थान संचालनालय भोपाळ यांच्या सहकार्याने आम्ही प्रसारित करीत आहोत. ऐकूयात कार्यक्रम युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद.
2: स्वराज संस्थान संचालनालय मध्य प्रदेश शासन संस्कृति विभाग प्रस्तुत करते हैं स्वामी विवेकानंद के आदर्शों और विचारों पर केंद्रित कार्यक्रम युग प्रवर्तक विवेक.

श्रोत्यो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर. रामकृष्ण हरी. सुख ही मानसिक अवस्था आहे, ती लावून घेणं आपल्याच हातात आहे. तुम्ही जितके स्वतःला सुखी समजाल तितकेच तुम्ही सुखी राहाल. ह्या जगात जगायचं म्हणजे स्वतःला कित्येक नियमात बांधावं लागतं. बाकी माणसाने स्वतःच्या मनासारखं जगावं हे सर्व फक्त म्हणण्यापुरतं असतं. हो, तरी देखील इतरांच्या गोष्टींचा स्वतःवर परिणाम होऊ द्यायचा की नाही हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असतं. म्हणून अशा बाबतीत स्वतःच्या दुःखासाठी इतरांना दोष देण्याचा काही अर्थ नसतो. सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजेत, हा आग्रह माणसाच्या सर्व दुःखांना कारणीभूत असतो. रामकृष्ण हरी. शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM. Always heart touching.

श्रोते हो आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरचे शुभांगी सोबत शुभदिन आयोरे मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज 16 ऑगस्ट हा दिवस स्मृती साहित्य आणि हास्याचा सुरेख संगम मानला जातो. जागतिक विनोद दिन. आजचा दिवस जगात हास्याचा आणि आनंदाचा संदेश देण्यासाठी साजरा केला जातो. रोजच्या धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या आयुष्यात खळखळून हसणं आणि इतरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणं हेच निरोगी आरोग्याचं रहस्य आहे. स्वातंत्र्य दिनानंतरचा निवांत रविवार. कालच्या 15 ऑगस्टच्या देशभक्तीपर सोहळ्यानंतर आजचा रविवार हा कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी, आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि विकेंडचा आनंद घेण्यासाठी अत्यंत सुंदर दिवस आहे. आज भारताच्या राजकीय आणि आध्यात्मिक इतिहासातील दोन युगपुरुषांचा स्मृती दिन आणि बॉलिवूडच्या लोकप्रिय कलाकारांचा वाढदिवस आहे. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी. भारताचे माजी पंतप्रधान, अष्टपैलू वक्ते, थोर कवी आणि अत्यंत आदरणीय नेते अटल बिहारी वाजपेयी यांचा आज स्मृतिदिन. 2018 मध्ये आजच्याच दिवशी त्यांनी जगाचा निरोप घेतला होता. त्यांनी आपल्या अद्भुत वक्तृत्वानं आणि हार नाही मानूंगा, रार नाही ठाणूंगा या कवितांनी संपूर्ण जगाला प्रेरित केलं. स्वामी रामकृष्ण परमहंस, थोर आध्यात्मिक विचारवंत, संत आणि स्वामी विवेकानंदांचे गुरु स्वामी रामकृष्ण परमहंस यांचा आज स्मृती दिन. त्यांनी जगाला सर्व धर्मसमभाव आणि मानवी सेवेचा महान मार्ग दाखवला. सैफ अली खान आणि मनीषा कोयराला. बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते सैफ अली खान आणि अभिनयाची जादू दाखवणाऱ्या गुणी अभिनेत्री मनीषा कोयराला या दोघांचाही आज वाढदिवस आहे. आजचा मनभावन सुविचार. छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता. बाधाएं आती है आए, बाधाएं आती है आए, धीरे प्रलय की घोर घटाएं, कदम मिलाकर चलना होगा. हा विचार शिकवतो की मनात कधीही संकुचितपणा आणू नका. संकट कितीही मोठी असो, एकत्र राहून धैर्याने सामना केला तर विजय निश्चित असतो. आणि आजची बोधकथा. एकदा एका गावात एक अतिशय ज्ञानी आणि आनंदी वृद्ध गृहस्थ राहत होते. परिस्थिती कितीही कठीण असो, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य कधीच मावळत नसे. गावातील एक तरुण मुलगा रोज त्यांना बघायचा. एक दिवस त्या तरुणानं न राहून विचारलं, काका मी तुम्हाला रोज पाहतो, तुमचं वय झालंय, घरात अडचणी आहेत, तरीसुद्धा तुम्ही नेहमी एवढे खळखळून कसे असू शकता, तुमच्या आनंदाचं रहस्य काय आहे? ते वृद्ध गृहस्थ शांत हसले आणि म्हणाले, बाळा जेव्हा मी सकाळी उठतो तेव्हा माझ्यासमोर दोन पर्याय असतात, आजचा दिवस उदास राहून जगायचा की हसत मुखाने आनंदाने जगायचा. मी दररोज सकाळी हसण्याचा आणि आनंद राहण्याचा पर्याय निवडतो. दुःखाचं कारण शोधत बसलो तर आयुष्य कमी पडेल, पण आनंदाचे छोटे छोटे क्षण सामावून घेतले तर प्रत्येक दिवस उत्सव बनेल. आजच्या जागतिक विनोद दिनाच्या निमित्ताने ही गोष्ट आपल्याला खूप मोठा संदेश देते. आनंद हा बाहेर कुठल्या वस्तू किंवा पैशात नसतो, तर तो आपल्या मनाच्या निवडीवर असतो. आजच्या रविवारी स्वतःही हसा आणि इतरांच्या चेहऱ्यावर सुद्धा हास्य फुलवा. 16 ऑगस्टचा हा रविवार आपल्याला खूप सुंदर शिकवण देतोय. अटलजींची कविता आपल्याला संकटात खंबीर राहायला शिकवते, तर रामकृष्ण परमहंस आपल्याला प्रत्येकात देव पाहायला शिकवतात. तेव्हा आज छोटासा संकल्प करूया. आठवडाभराचा सर्व ताणतणाव बाजूला ठेवूया, कुटुंबासोबत गप्पा मारूया, मित्रांना फोन करून जुने विनोद आठवून खळखळून हसूया. चला तर मग आजच्या शुभदिन आयोरे मध्ये इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत.

0: दिल से सुनाओ रेडियो 90.8 एफएम ऑलवेज हैड टची।
1: सोळा ऑगस्ट श्रीराम समर्थ। नामाशिवाय कशानेही खरे समाधान नाही। मनुष्य चूक करतो आणि देवा क्षमा कर म्हणतो, पण पुन्हा पुन्हा चुका करीतच राहतो हे काही योग्य नव्हे। अशाने काही त्याचा देव क्षमा करणार नाही। देवा क्षमा कर हे म्हणणे इतके सहज होऊन बसले आहे की त्याचा अर्थच आपल्या ध्यानात येत नाही। तो जर ध्यानात येत असता तर मनुष्य त्या चुका पुन्हा पुन्हा न करता अशा रीतीने आपण आपल्या बुद्धीच्या बळावर परमेश्वराला फसवू शकणार नाही। बुद्धीच्या जोरावर जर आपण माणसालाही फसवू शकत नाही तर परमेश्वर कसा फसेल। आपण आपल्या बुद्धीच्या जोरावर परमेश्वराची प्राप्ती करून घेऊ असे म्हणणे कदापिही योग्य होणार नाही। तेव्हा शरणागतीशिवाय मार्ग नाही ते तुम्ही करा। समाधान काही परिस्थितीवर अवलंबून नाही। कितीही पुराणे वाचली, ग्रंथ मुखोद्गत केले, प्रवचनं ऐकली तरी मनाला समाधान लाभणार नाही। त्याप्रमाणे थोडे तरी आचरण केले पाहिजे, नामात राहिले पाहिजे। नामाशिवाय इतर कोणत्याही गोष्टीने पूर्तता येऊ शकत नाही। नामाशिवाय खरे समाधान मिळणार नाही। तेव्हा तुम्ही भगवंताला अनन्य भावाने शरण जाऊन त्याचे नाम आवडीने आणि सतत घ्या। एक गरीब वारकरी पंढरपूरला चालला होता। मोठ्या कष्टाने तो पायी चालला होता। वाटेत एक रेल्वेचे फाटक लागले, ते बंद होते म्हणून तो थांबला। इतक्यात तिथे एक मोटार येऊन उभी राहिली। आत एक मोठा श्रीमंत माणूस बसला होता, तोही पंढरपूरला चालला होता। वारकऱ्याच्या मनात आले, देवा तुझी एवढी निस्सीम भक्ती मी करतो, परंतु माझी ही दशा आणि हा लबाड व्यापारी याला मात्र तू सर्व ऐश्वर देऊन आरामात पंढरपूरची यात्रा घडवतोस, काय तुझा हा न्याय। एवढ्यात मोटारीचे दार उघडून दोन नोकरांनी त्या श्रीमंत माणसाचे हात आपल्या खांद्यावर घेऊन त्याला खाली उतरवले। तो पांगळा होता। वारकऱ्याने विचार केला, पांगळाहून आरामात पंढरपूरला जाण्यापेक्षा गरिबीत पायी जाणे बरे। आपल्याजवळ जे नाही ते ज्याच्यापाशी आहे तो सुखी असला पाहिजे हे आपण धरून चालतो, पण तसा तो नसतो। त्याचे दुःख आपल्याला माहीत नसते आणि तो स्वतःला जर सुखी समजत असेल तर तो दारूच्या मधाप्रमाणे मत समजावा। आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानणे हाच विषयाची पकड ढिली करायचा उपाय आहे। आपली परिस्थिती ही परमात्म्याच्या इच्छेने आली आहे असे आपण म्हणूया। असे जर आपण केले तर दुःखाचा आणि सुखाचा आवेग कमी होईल। ज्याचे समाधान भगवंतावर अवलंबून आहे त्याचे समाधान कोणत्याही परिस्थितीमध्ये टिकेल। ज्या

0: श्रोते हो, आपण ऐकत आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या, कायदा इतिहास आणि वारसा नियोजन यांचा रंजक प्रवास। जगप्रसिद्ध व्यक्तींची मृत्यूपत्रे, ऐतिहासिक घटना, गाजलेले न्याय निर्णय आणि त्यातून मिळणारे महत्वाचे कायदेशीर धडे हे घेऊन आपण दर आठवड्याला भेटणार आहोत ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांना। महेंद्रजी खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर।
1: नमस्कार।
0: श्रोत्यांनो, या आठवड्याची गोष्ट एप्रिल 1945। इतिहासातील सर्वाधिक वादग्रस्त व्यक्तींपैकी एक असलेला ऍडॉल्फ हिटलरजी, दुसरं महायुद्ध संपण्याच्या उंबरठ्यावर होतं, हिटलरचं साम्राज्य कोसळत होतं आणि अशा परिस्थितीत बर्लिन मधील भूमिगत बंकर मध्ये मृत्यूच्या अवघ्या काही तास आधी हिटलरने दोन महत्वाचे दस्तऐवज तयार केले। एक म्हणजे त्याचं वैयक्तिक मृत्यूपत्र आणि दुसरं राजकीय मृत्यूपत्र। विशेष म्हणजे मृत्यूपत्र तयार करण्याच्या काही तास आधीच त्याने आपली अनेक वर्षापासूनची मैत्रीण इव्हा ब्राऊनशी विवाह केला होता। मृत्यूपत्र बनल्यानंतर शत्रूच्या हातात सापडू नये म्हणून दोघांनीही आत्महत्या केली। हिटलरच्या वैयक्तिक मृत्यूपत्रात त्याच्या मालमत्तेबाबत सूचना देण्यात आल्या होत्या, तर राजकीय मृत्यूपत्रात त्याने आपल्या राजकीय विचारांची नोंद केली होती। या दोन स्वतंत्र दस्तऐवजामुळे इतिहासकार आणि कायदेतज्ञ आजही या प्रकरणांचा अभ्यास करतात। यातून एक महत्वाचा धडा मिळतो बरं का, व्यक्ती कितीही प्रभावशाली असो, जीवनाच्या शेवटच्या टप्प्यावर आपल्या इच्छांची आणि मालमत्तेची कायदेशीर नोंद करून ठेवण्याची गरज सर्वांनाच वाटते। सर, मृत्यूपत्रात मालमत्तेबरोबरच वैयक्तिक इच्छा किंवा संदेश सुद्धा लिहिता येतो का?
1: निःसंशयपणे असं करता येऊ शकतं। मृत्यूपत्रात मालमत्तेच्या वाटपाबरोबरच काही वैयक्तिक इच्छा, अंत्यसंस्कारांबाबतच्या सूचना किंवा कुटुंबियांसाठी संदेशही नमूद करता येतात। मात्र अशा वैयक्तिक इच्छांमुळे मालमत्तेच्या कायदेशीर वाटपाच्या तरतुदीमध्ये संदिग्धता किंवा विरोधाभास निर्माण होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असते।
0: क्या बात आहे, श्रोते हो, पुन्हा भेटूया नवीन गोष्टीसह आणि नव्या कायदेशीर धड्यासह ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्या बरोबर गोष्टी मृत्यूपत्रांच्या। संपर्क लीगल शील्ड 7385340454।

0: सर्वांभोवती भगवत दर्शन।
1: मानव मात्राचा जीवितादर्श आहे, मानव मात्राचा जीवनोद्देश आहे सर्वांभूती भगवत दर्शन। पण तुम्ही जर त्याला सर्व वस्तूंमध्ये पाहू शकणार नाही, तर निदान जी व्यक्ती तुम्हाला अत्यंत आवडते तिच्यात प्रथम त्याला बघा, त्यानंतर मग आणखी एका व्यक्तीत त्याला बघण्याचा प्रयत्न करा। अशा पद्धतीने पुढे चला। आत्म्यासमोर अनंत जीवन पडलेलं आहे, वाटेल तितका काळ लागू द्या, अपरंपार चिकाटी धरून प्रयत्न करा, तुमचं उद्दिष्ट सिद्ध होईलच। ईश उपनिषदात म्हटल्याप्रमाणे तो स्वरूपापासून कदापिही च्युत न होणारा एक आणि मनापेक्षाही अधिक वेगवान आहे। विषयांना प्रकाशित करणारी इंद्रिय त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत, त्याला प्रकाशित करू शकत नाहीत, कारण तो त्यांच्या आधीच विद्यमान आहे, आधीचाच प्रकाशमान आहे। त्याच्या सत्तेनंच हिरण्यगर्भ सर्व जीवांना त्यांची त्यांची कर्मफळ देत असतो। तो गतिमान आहे, तो स्थिरही आहे, तो दूर आहे, तो जवळही आहे, तो सर्वांच्या आत आहे आणि तो सर्वांच्या बाहेरही आहे। तो सर्वात सर्वत्र ओतप्रोत भरून आहे, सर्व काही त्यातच अधिष्ठित आहे। जो समस्त भूतांना आत्म्यामध्ये बघतो आणि आत्म्याला समस्त भूतांमध्ये बघतो, तो त्या सर्वात्म दर्शनाकारणे कुणाचीही घृणा करत नाही, कुणापासूनही स्वतःला वेगळं करू इच्छित नाही। त्याचं आत्मदर्शन कधीही खंड पावत नाही। जेव्हा समस्त जीवन आणि समस्त विश्व ह्या आत्म्यामध्येच दिसू लागतं, तेव्हाच जीवनाचं आणि विश्वाचं रहस्य कळलं असं म्हणता येईल। ज्याच्या दिव्य चक्षूंना सर्वच भूत आत्माच दिसतात, त्याला कसला मोह पडणं शक्य आहे? सर्व विश्वभर एकच एक आनंदमय आत्मा ज्याच्या प्रत्ययाला येतो, त्याला शोक कसला? हे सर्व जीवांचं, सर्व पदार्थांचं एकत्व हा वेदांताचा आणखी एक महत्वाचा विषय आहे। आपण पुढे बघूच की आपल्या समस्त दुःखांचं एकमेव कारण अज्ञानच होय असं वेदांत सप्रमाण सिद्ध करून दाखवतो। आणि अज्ञान म्हणजेच ही बहुत्वाची जाणीव, ही नानात्वाची जाणीव। माणसा माणसात भेद आहे, जाती जातीत भेद आहे, चंद्रात आणि पृथ्वीत भेद आहे, अणु अणुत भेद आहे अशी जाणीव। ह्या असल्या जाणीवेतून, या भेदबोधातूनच सगळी दुःख जन्मतात। वेदांत म्हणतो की हा भेद वस्तुत अस्तित्वातच नाही, तो खरा नाही, तो केवळ आपल्याला भासतो इतकंच। तो वरवरचा आहे, वस्तूंच्या अंतस्थली, वस्तूंच्या गाभ्यात अभेदच विद्यमान आहे। हे वरवर भासणारं नानात्व भेदून तुम्ही जर आत शिराल, तर तुम्हाला आढळून येईल की माणसा माणसात, जाती जातीत, उच्च आणि नीच यांच्यात, गरीब आणि श्रीमंत यांच्यात, देवात आणि मानवात, मानवात आणि पशुत एकत्व विद्यमान आहे, सर्वात अभेद आहे। तुम्ही जर पुरेसे आत शिरू शकाल, तर सर्व काही त्या एकाचीच भिन्न भिन्न रूप असल्याचं तुम्हाला दिसून येईल। आणि जो हे एकत्व बघू शकतो, त्याला कशानंही भुरळ पडायची नाही, मोह मग त्याला कधीच झपाटू शकत नाही। आणि खरोखर त्याला मग काय बरं मोहू शकेल? त्यांनी सर्व वस्तूंचं खरं स्वरूप जाणलं असतं, सर्व वस्तूंचं रहस्य जाणलेलं असतं, त्याला मग आणखी दुःख कसलं? त्याला कशाविषयी वासना असणं शक्य आहे? वस्तुमात्रातील सत्याचा मागोवा घेत घेत तो भगवंतांपर्यंत पोचलेला असतो। आणि तो भगवंत कसा? तो ह्या सर्व वस्तूंचं केंद्र आहे, सर्व वस्तूंमागील एकत्व आहे, नित्य सत, नित्य चित आणि नित्य आनंद आहे। तिथे जन्म मृत्यू, आधी व्याधी, दुःख दैन्य, शोक अशांती या कशाचाच रिघाव नाही। तिथे आहे पूर्ण अद्वैत, पूर्ण आनंद। कारण त्यानं मग कोणासाठी शोक करावा? त्या सत्याचा, त्या अखंड सच्चिदानंदाचा लाभ झाल्यानंतर मग मृत्यू नाही, कष्ट नाहीत, कुणासाठी शोक करणं नाही, कुणाबद्दल दुःख होणं नाही। तो प्रभू सर्वत्र ओतप्रोत भरून आहे, तो शुद्ध आहे, तो निराकार आहे, विदेही आहे, निष्कलंक आहे, तो पवित्र आहे, निष्पाप आहे, तोच ज्ञाता आहे, तो मनाचा नियंता आहे, सर्वात श्रेष्ठ आहे, तो महान कवी आहे, तो स्वयंभू आहे, तोच सर्वांच्या मनःकामना पुरवणारा आहे। अज्ञानातून निर्माण झालेल्या या अविद्यामय जगाला परमार्थ सत्य समजून, ब्रह्मासारखं सत्य समजून जे त्याची आराधना करतात, तेच अंधारात चास पडतात आणि जे उभा जन्म ह्या जगालाच खिळून बसतात, या जगापेक्षा उच्च किंवा श्रेष्ठ ज्यांना कधीच काही दिसत नाही ते तर आणखीच घन अंधकारात पिचतात. पण ज्याला या प्रकृतीचं रहस्य, तिचं खरं दैवी स्वरूप अवगत झालं आहे, या प्रकृतीच्या सहाय्यानं जो या प्रकृती पलीकडील त्या दैवी प्रकृतीचं चिंतन करतो तो मृत्यूच्याही पलीकडे जातो आणि त्या दैवी प्रकृतीच्या सहाय्यानं तो अमृत उपभोगतो. हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखं तत्वं पूषन्न पावृणु सत्यधर्माय दृष्टये तेजो यत्ते रूपं कल्याणतमं तत्ते पश्यामि योऽसावसौ पुरुषः सोऽहं अस्मि. हे सूर्यदेवा, तू आपल्या सोनेरी बिंबानं सत्य झाकून टाकलं आहेस, ते आवरण तू दूर कर की जेणेकरून सत्याकांक्षी अशा मला ते सत्य दिसू शकेल. तुझ्या मागे दडलेलं सत्य मी जाणलंय, तुझ्या किरणांचा खरा अर्थ, त्यांचं खरं स्वरूप मी जाणलंय, तुझा महिमा मी जाणलाय, तुझं मंगलमय परमरमणीय रूप मी पाहिलंय. तुझ्यामध्ये जो पुरुष आहे तोच माझ्यामध्ये आहे, मीच तो आहे.

0: जब आपका मन विचारों से मुक्त होकर झीना और निर्मल हो जाएगा तो आपको अनुभव होगा कि वह परमात्मा आपसे कभी अलग था ही नहीं। वह तो आपकी चेतना का असली स्वरूप बनकर सदा से आपके साथ ही था। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर होगी मुलाकात कबीर के एक नए सूत्र के साथ। सुनते रहिए मनोज के साथ सुनो भाई साधो 90.8 FM रेडियो मन भावन पर। तब तक के लिए राम राम।
1: आप सुन रहे हैं रेडियो मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
2: तेरे नैना हंस दिए बस गए।
3: बात अथागत तू बोलना होता खरखाती मातलं माणूसनं जगणं हे सत्यशे जलमले येणं तृष्णाभये आई सत्यशे दुःख हाई सत्यशे तसं मरण येणं आहे बी सत्यशे। तू बिनकामना सवाल काढी फेकात बिनकामना सवालसना उत्तरे स्थायी कोणताच फायदा नाही लोभलाभ नाही तो माणूसना मेंदू गनमन फिरवणाऱ्या आणि हजारो साल ब्रह्माली जाणाऱ्या बिनकामना सवालेसले तू बात कर आणि माणूसना ध्यान म्हणले शहाणं बनाव शील समायशिनी नीतिमान कराना परवासमा बहु ज्ञान थई परोपकार थई माणसेसले कसं जगो हाई तू शिकाड दुखले बिडानं आणि दुखशे लढानं हाई तू शिकाड तू बोल ना दुःख हे सत्यशे आणि हरेक सजीवना जिंदगीमा ते यावशे त्याभय दुःख सत्य दुःख समुदय सत्य दुःख निरोध सत्य दुःख निरोध रस्ता सत्य त्यांना रस्ता तूच दखाडात दुःख म्हणजे नाही ना पाडा बुद्ध निरखा दुःखवरच बोलतस अशी बी टीका जाई तूवर नाही ते बात तथागता तू निरख दुःखच उगायत बटणार नाही ते तेनवरला जालिम रस्ता बी सांगत घ्या जग बनल छे आन आन आन रेणू थाई परमाणू थाई हाऊ विज्ञान आत्यना सोद हिग्स बोसान गणेशना तू 2500 साल पहिले सांगा आणि जगनी बठ्ठी रचना सांगा गुंता आपला तपना बयवर झगडणा आणि भिडणा निसर्गशे तसं तू शोधी काढ शरीरले थकाडणाऱ्या आज लोंगनं भोंगय पण ज्ञानी तपेचर्या गुंता जो झिजाड तुनी शरीर तो तुनी सेवा गुंता पा शिष्य बघत तुना जोगे ठाण मांडी होतात पण तुले माहीत होतं शरीर मजार आन नाही म्हणशीन ताकात नाही ताकात नाही म्हणशीन तपेचर्यानी बैकटी नाही जीव थारे नाही शरीरले त्रास व्हावा बये तुले नदीनं पाणी पेवा बाजत कितल्या कठीण कया उठण्यात फपुटा चढेल शरीरले वडत वडत हिली जाणं पडणं नदीना काठे ताकात बिगर तू इथला गलेपते की तुले वाटणं जीवच इंगी जाई या पलमा शरीरमाई फपुटाचाही भरेल शरीर ली थकेल हरेल जाडना बुंदाले टेकी बटना तू आणि सुजाता उनी खिरली सनी वन देवताले देवा गुंता तिले वाटणं तू वन देवताच तिने दान करी तुले खीर सरद्दा थाई खीर खावाना बाजत तुले उनी तरतरी आणि तू मध्यम रस्तानी घोसना कई रिकाम खिरणं भांड तू दिनं फेकी नदी मजार उलटा दिशाताई आणि मनोमन ठाणं माले ज्ञान भेटा अशीन ते फेकेल भांड पाणी ना वय ती संगट वय येणार नाही भांड गायब जाय तसा तू दिठाई थाई मागे फिरणा ज्ञान भेटाना गुंता ठाणी सन आणि आशा पोटे बोधी जाडना खाले तू मांडी मारी पालती पदमासन ध्यान लाई डोयालाई लिनी तू शपथ ज्ञान लेवानी बुद्धत्व प्राप्तीनी आते हो गायवी घडो गायवी उलथा पालत हो कितली बी योच संकटे घेतला बी तरी बुद्धत्व भेटा बिगार उठानं नाही असा निर्धार तुना तुनी मन बैठक तुनी ध्यान तपेचर्या टप्पा टप्पा थई वाढे लागणारी एक मैद

0: दुसरा मजार जाणारी ज्ञानना टोक कडे, एक मई दुसरा मजार जाणारी ज्ञानना टोक कडे.
1: रेडिओ मंधावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: विद्यावाणी, आपण ऐकत आहात विद्यावाणी, आपलं विद्यापीठ, आपला रेडिओ, फक्त 107.4
1: एफ एम वर तुम्ही ऐकत आहात विद्यावाणी सामुदायिक रेडिओचे कार्यक्रम. श्रोतो, प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद. हा कार्यक्रम स्वराज संस्थान संचालनालय भोपाळ यांच्या सहकार्याने आम्ही प्रसारित करीत आहोत. ऐकूयात कार्यक्रम युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद.
2: स्वराज संस्थान संचालनालय मध्य प्रदेश शासन संस्कृति विभाग प्रस्तुत करते हैं स्वामी विवेकानंद के आदर्शों और विचारों पर केंद्रित कार्यक्रम युग प्रवर्तक